0: ಅಂತಾದಿಸಂ ಸಪ್ಪುರಿ ಸಂ ಸುಮೇಧಂ ಭಜೇತ ನಕ್ಕತ್ತ ಪಥಂ ವ ಚಂದಿಮಾ.
1: ಇಸ್ಲಿಯೆ ಧೀರ್ ಪ್ರಾಜ್ಞ ಬಹುಶ್ರುತ್ ಉದ್ಯೋಗಿ ವ್ರತಿ ಅರಿಯ ತಥಾ ಸುಬುದ್ಧ ಸತ್ಪುರುಷ್ ಕಿ ಸಂಗತಿ ಕರೆ ಜೈಸೆ ಚಂದ್ರಮಾ ನಕ್ಷತ್ರ ಪಥ ಕಾ ಅನುಗಮನ್ ಕರ್ತಾ ಹೈ.
0: ಸಬ್ಬತ್ಥವೇ ಸಪ್ಪುರಿ ಸಾಚ ಜಂತಿ ನ ಕಾಮ ಕಾಮಾ ಲಪಯಂತಿ ಸಂತೋ ಸುಖೇನ ಪುಟ್ಠಾ ಅಥವಾ ದುಃಖೇನ ನ ಉಚ್ಚಾವಚಂ ಪಂಡಿತಾ ದಸ್ಸಯಂತಿ.
1: ಸತ್ಪುರುಷ್ ಕಹೀ ಆಸಕ್ತ ನಹೀ ಹೋತೆ, ವಹ ಕಾಮ ಭೋಗೋ ಕೆ ಲಿಯೆ ಬಾತ್ ನಹೀ ಬನ್ತೆ, ಉನ್ಹೇ ಚಾಹೆ ದುಃಖ ಸೆ ಚಾಹೆ ಸುಖ, ಪಂಡಿತ್ ಜನ್ ವಿಕಾರ ಕೋ ಪ್ರಾಪ್ತ ನಹೀ ಹೋತೆ.
0: ತೇ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು.
2: बौद्ध धर्म में जन कल्याण इस विषय पर आधारित था हमारा आज का साप्ताहिक कार्यक्रम प्रकाश किरण. आलेख और वाचन भिक्षु ज्ञान रतन और सरोज शर्मा का था. इसी के साथ कार्यक्रम प्रकाश किरण अब समाप्त हुआ. FM 102.2 MHz पर ये आकाशवाणी का मथुरा वृंदावन केंद्र है. प्रातः के 6:35 हुए हैं. प्रस्तुत है श्री रामचरित मानस गान. आज के प्रसंग को स्वरबद्ध किया है वाणी जयराम और श्रीकांत पारगांवकर ने. संगीत निर्देशक हैं सतीश भाटिया. आइए सुने श्रीराम चरित मानस गान.